हर पूजा जी तप तपै जपै बेअंता, तेरे अनेक तेरे अनेक पढ़े बहु सिमरत सासत जी, कर किरिया खट कर्म करंता, से भगत भले जन नानक जी, जो पावै मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू नेह चल करता सोई, तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करै सो होई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावै करते के जी, जो सब सह का जानोई। आसा महला चौथा, तू करता

पुस्तक सत्यावादं शिलपूजल समातं मुखजूट विमुखण सारं त्रैपाल त्याल विचारं गलमाला तिलक ललाटं धोती वस्त्र कपाटं।

साध किंवा त्या गुणते दूर साध किंवा रे भरपूर साध शोभा का नाही अंत साध शोभा सदा बेअंत साध शोभा उच्च साध शोभा मुच्च मुची साध शोभा साध